0: മഞ്ചരി ഇവിടാക്കി ആകാശ് കെട്ടു
1: ചിന്താര കാക്മേശം വിട്ടു ആകാശ് കിട്ടി
2: मनका सारा पीर हर्ने सँगै भएपछि यति चोखो माया गर्ने सँगै भएपछि भोक लागे भोक नै खाउला प्यास लागे मुनि खाउला के को चिन्ता जिउने मर्ने